0: Je to vám tada pele i sunatete. Kjo ko maja sun rije vo vodjetule. Ike nab. Maja kitne bichaturo. Ab to sarva shakti vaan ke. Satiyo.
1: सुनते रहिए शिवा रेडियो, जहां है आनंद ही आनंद।